अचल मूरत अनुभव प्रकाश अमितोद केह जय कोट इंद्र इंद्राण साहे सहान गणिज

हंस ने हंस नाथे ओ दंडे अमंडे प्रचंडे प्रमाथे न जाते न पाते न सत्रे न मित्रे सोभूते भविखे भवाने अचित्रे नारायण नरंगं न रूपं न रेखं न लोभं न चोभं भूतं भैखं न सत्रं न मित्रं न नेहं न गेहं सदेवं सदा सर्वं।